0: सचे तेरे खंड सचे ब्रह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचे तर अमर सचा दीवान सचे तर हुकुम सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुत अखला करोड़ सचा सप्तान सचा सब जोर सची तेरी सिफत सची सलाह सची तेरी कुदरत सचे पातशाह नानक सच तिहाय सच जो मर जमे सो कच न कच महला पहला
1: वड्डी वड्याई जो वड्डा नौ वड्डी वड्याई जो सच न्यो।